0: It's 2 p.m. This time check is brought to you by
1: D Skin Beauty Cream. Asli Glow Har Niha Josho. A product by Biocon International Pakistan.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN न्यूज
3: आईन ऐं कानून हिकु जहिड़ो हुजणु घुर्जे. जस्टिस अली बाकर नज़फी अटॉर्नी जनरल खे मुखातिब थींदे चयो आहे त छा अव्हां सुप्रीम कोर्ट में एतराज़ वारियो हो. अटॉर्नी जनरल जवाब ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट असांखे नोटिस करण बदिरां हुकुम जारी कयो. आईन जी तशरीह जो बि इख़्तियार हाणे वफ़ाक़ी आईनी अदालत वटि आहे. जस्टिस आमिर फारूक चयो त सुप्रीम कोर्ट में अतो आहे केस फौजदारी नोट जो आहे. असां वटि केस इस्लामाबाद हाई कोर्ट जे फैसले ख़िलाफ़ आयो आहे. जस्टिस अली बाकर नज़वी चयो आहे त सवाल ई आहे त हाणे आईन जी तशरीह बुनियादी हक़नि वारा केस केरु ॿुधी सघे थो.